0: कहा कि वो वैज्ञानिक बनना चाहता है और सच कहने से भगवान से भी नहीं डरना चाहिए।
1: ठीक है, अच्छा
2: अगला सवाल। गैलीलियो ने पेंडुलम के नियमों की खोज किस चीज पर नजर पड़ने के बाद की? चार ऑप्शन देंगे, सही ऑप्शन आप बताना। पहला ऑप्शन है अपनी नब्ज पर, नेक्स्ट ऑप्शन झूलते हुए फानूस पर, नेक्स्ट वन धातुओं के गोलों पर, और लास्ट घड़ी पर। सही जवाब क्या है? गैलीलियो ने पेंडुलम के नियमों की खोज किस चीज पर नजर पड़ने के बाद की, बताइए।
3: झूलते हुए फानूस पर।
2: झूलते हुए फानूस पर, जोर से बताइए।
3: झूलते हुए फानूस पर।
2: झूलते हुए फानूस पर। अगला सवाल। गैलीलियो ने विज्ञान में किसका प्रयोग इतना ज्यादा किया कि लोग उसे गैलीलियो हिसाबी कहने लगे?
0: गणित और हिसाब।
2: ठीक है, अगला सवाल पार्वती बताना। गैलीलियो ने पहली दूरबीन के अलावा विज्ञान में और क्या महत्वपूर्ण खोज की थी, बताइए।
3: पेंडुलम के नियम।
2: पेंडुलम के नियम। लेख में गैलीलियो के चरित्र की एक विशेषता बताई गई है कि वह बिना सबूत के कुछ नहीं स्वीकारता था। आप अपने दैनिक जीवन में इस विशेषता का उपयोग कैसे कर सकते हैं, एक उदाहरण देकर समझाइए। अपने दैनिक जीवन पर നിങ്ങളുടെ നിത്യ ജീവിതത്തിൽ ഗലീലിയോയുടെ ഈ സ്വഭാവം നിങ്ങൾ എങ്ങനെയാണ് അനുകരിക്കാൻ പോകുന്നത്? ഭൈ അപ്പിനെ ദൈനിക ജീവൻ മേ ബിനാ സബൂത്ത്കെ കുച്ച് നീ സ്വീകാരനക്ക് വിശേഷത ഉപയോഗ വിഭിന്ന തരീക്കോ സെ കർ സക്താ ഹും. ഉദാഹരണ കെ ലിയേ സോഷ്യൽ മീഡിയ പർ കിസി ഖബർ യാ ജാൻകാരിക്കോ തുരന്ത് സച്ച് മാനക്ക് ബജായ് മൈ പഹലെ ഉസ്കി പുഷ്ടി വിഭിന്ന വിശ്വസനീയ സ്രോതം സെ കരുങ്ക. मैं किसी दोस्त या रिश्तेदार द्वारा बताई गई अफवाह पर तुरंत विश्वास नहीं करूंगा, बल्कि उसके पीछे की सच्चाई जानने की कोशिश करूंगा। ये विशेषता मुझे गलत धारणाओं से बचने और तार्किक निर्णय लेने में मदद करेगी। അതായത് നമ്മൾ സോഷ്യൽ മീഡിയയിലൊക്കെ ചില ഫാൾസ് ഫേക്ക് ന്യൂസൊക്കെ കണ്ടാൽ അപ്പോൾ തന്നെ നിങ്ങളത് വിശ്വസിക്കാൻ പാടില്ല. ഗലീലിയോക്ക് എന്താണ് ഏത് കാര്യത്തിനും അതിനൊരു ശരിയായ തെളിവ് വേണം. അതുപോലെ ആയിരിക്കണം നിങ്ങളും ഓരോ കാര്യം കേട്ട ഉടനെ വിശ്വസിക്കരുത്. ഗലീലിയോക്കോ ആധുനിക വിജ്ഞാന ജനക ക്യോം കഹാ ജാതാ ഹേ? ലേഖ് മേ ദിയെ ഗയേ തഥ്യോ കേ ആധാർ പർ സ്പഷ്ട കീജിയേ. ഗലീലിയോക്കോ ആധുനിക വിജ്ഞാന ജനക ക്യോം കഹാ ജാതാ ഹേ? ലേഖ് മേ ദിയെ ഉദാഹരണ കേ ആധാർ പർ സ്പഷ്ട കീജിയേ. എന്തുകൊണ്ടാണ് ഗലീലിയോനെ ഫാദർ ഓഫ് മോഡേൺ സയൻസ് എന്ന് പറയുന്നത്? എന്തുകൊണ്ടായിരിക്കാം? ഗലീലിയോക്കോ ആധുനിക വിജ്ഞാൻ ക ജനക കഹാ ജാതാ ഹേ ക്യോങ്കി ഉൻഹോനെ വിജ്ഞാൻ മേ പ്രയോഗ് അവർ ഗണിതക്കെ വ്യവസ്ഥിത് ഉപയോഗക്കോ പഹലി ബാർ പ്രമുഖതാ ദി. ഉൻഹോനെ കിസി ബി ചീസ് കോ ബിനാ സബൂത്ത് കെ സ്വീകാർ നഹി കിയ ബൽക്കി പ്രായോഗിക് അവലോകൻ കോ മഹത്വ ദിയ. जैसे चांद के स्थिर होने का पता लगाना. उन्होंने कहा कि विज्ञान का मतलब प्रयोग है. उन्होंने ये स्पष्ट किया कि जो भी चीज या घटना प्रयोग के दौरान माप तौल नाप जोक या गिनती के दायरे से बाहर हो वह विज्ञान नहीं है. उन्होंने विज्ञान में गणित या हिसाब का प्रयोग इतना ज्यादा किया कि लोग उन्हें गैलीलियो हिसाबी कहने लगे. ഉൻകി പെൻഡുലം കി ഖോജ് ജോ പ്രയോഗോം അവർ മാപ് പർ ആധാരിത തീ ഇസ്ക ഏക് ഉത്കൃഷ്ട ഉദാഹരണ ഹേ. ഉൻഹോനെ പഹലി ദൂർബീൻ ജൈസി ഖോജെ കി ജോ അവലോകൻ അവർ ഗണിതീയ സിദ്ധാന്തം പർ ആധാരിത തീ. ഇൻ സബ് ബാത്തോം സേ സ്പഷ്ട ഹോത്താ ഹേ കി ഗലീലിയോനെ വിജ്ഞാൻ കോ കേവൽ ദാർശനിക ചിന്തൻ സേ നികാൽ കർ മാപനീയ പ്രായോഗിക് അവർ താർക്കിക് ആധാർ പ്രദാൻ കിയ. जिसने आधुनिक वैज्ञानिक पद्धति की नींव रखी.
0: गैलीलियो को आधुनिक विज्ञान का जनक कहा जाता है क्योंकि उन्होंने विज्ञान में प्रयोग और गणित के व्यवस्थित उपयोग को पहली बार प्रमुखता दी. उन्होंने किसी भी चीज को बिना सबूत के स्वीकार नहीं किया बल्कि प्रायोगिक अवलोकन को महत्व दिया, जैसे चांद के स्थिर होने का पता लगाना. उन्होंने कहा कि विज्ञान का मतलब प्रयोग है. उन्होंने ये स्पष्ट किया कि जो भी चीज या घटना प्रयोग के दौरान माप तौल, नाप जोक या गिनती के दायरे से बाहर हो वो विज्ञान नहीं है।